0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Hits FM 98.3 MHz मा
1: एक फूल झरे रखिबो एक फूल झरे रखिबो
2: नेपाली सुपर हिट्स

0: best romantic Hindi song. Best romantic Hindi song. Best romantic Hindi songs. Every Sunday 9 p.m. Tuesday 6 p.m. Pehla nasha, pehla khuma. Station Gifts FM 98.3 MHz. Naya pyar hai, naya intezaar. Bhai gohuni jam, chode ra jaane lai. Bhai gohuni jam, tarke ra jaane lai.
1: Keeps unplugged. Nasta. नेपाली आर्टिस्ट सिंगर्स हरका अनप्लग्ड गीतहरू सुन्न नछुट्याउनु होला. हरेक आइतबार मध्याह्न 12 बजे र शनिबार दिउँसो 4 बजे.

0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Hits FM 98.3 MHz मा
1: Hits 98.3 FM नेपाली सुपर हिट्स

0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Hits FM 98.3 MHz मा
1: पुरै एक घंटा तीनोटा मूवीज का सुपरहिट गीतहरू
2: 3 in 1
3: Every Saturday 9 AM and Thursday 6 PM

Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Kips FM 98.3 MHz मा